0: नानक समय रहा समाई
1: पावे मान उगत पावे
0: प्रपावे ता पाथ करावे
1: पावे बिन सास ते राखे
0: प्रपावे ता हर गुण पाके
1: पावे ता पत तो धारे
0: आप करे अपन विचार